0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: न्यूज, व्यूज, एंटरटेनमेंट, दिस इज Rainbow FM 107.5. Musically yours.
4: സമയമങ്ങനെ 1 മണി കഴിഞ്ഞ് 15 മിനിറ്റ് ആയിരിക്കുകയാണ്. ആകാശവാണി കൊച്ചി ഇപ്പം റെയിൻബോ 107.5 കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നു യുവർ ചോയ്സ്. അപ്പോൾ പലതരം ഇഷ്ടപ്പെട്ട പാട്ടുകളുണ്ട്, വിവിധ ഭാഷകളിൽ, അല്ലെങ്കിൽ പഴയത് പുതിയത്, അങ്ങനെയുള്ള കുറേ ഇഷ്ടങ്ങളുണ്ടാവാം. അപ്പോൾ ഇപ്പോൾ കേൾക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന പാട്ട് ഏതെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ ഉടൻ തന്നെ വിളിക്കുക. വിളിക്കുന്ന നമ്പർ ഇതാണ്, 0484-242-8101. നമ്പർ ഒരിക്കൽ കൂടി പറയാം, 0484-242-8101. കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുക ഇത് ആകാശവാണി കൊച്ചി എഫ് എം റെയിൻബോ 107.5 യുവർ ചോയ്സ്.